0: त दोस्तों यादि मूंखे सुञाणे ॿुधायो कहिड़े गाने जी म्यूज़िक आहे। सो वाट्सअप जी तरफ़ मां अगरि वञा त वाट्सअप ते मूंखे तमामु घणी अॼु सेल्फी मिली आहे असांजे तमामु प्यारे लिसनर जी। कहिड़ो लिसनर थी सघे थो तव्हांखे ख़बर आहे, ऐं हिननि जो वॉइस नोट बि आयो आहे जेको मां प्रोग्राम में शामिल कंदुसि। अशरफ अली मीराली साहिबु आहे जंहिं मुंहिंजे ख़्याल में चोथी डबी वरिती आहे हेमे ब्यूटी क्रीम जी, ऐं माशाला स्किन सफ़ा ईअं जवां जवां लॻी पई आहे। साईं साईं महिरबानी, अव्हां जी मोहबत ई असल में अव्हां जी सेल्फी न अव्हां जी मोहबत हूंदियूं आहिनि जेके मूंखे तमामु घणियूं वणंदियूं आहिनि। सो हिननि जो वॉइस नोट आहे, अचो ॿुधूं पिया।
1: علیکم بابر بادشاہ اللہ خوش آئے ماں امید کیا دو اوا جتے ہوندا خوش ہوندا اے رب پاک دی امان میں ہوندا با ماں ویلج ون بشام یوسی وی کیفنگ ڈسٹرکٹ کلرکنا گا اشرف علی میر علی تو گلایا باجی تے کلا گل کی اسے تمام ایمی بیوٹی کریم بتیا تے دفعہ اول سیلفی سین کرے چکویا چوتھی سیلفی اج سین کرے رہیا سو असां ताने मोकिलियूं पिया था। ऐं हीउ जेको प्रोग्राम आहे हिन ते रफ डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम वारनि तवनि सां इलाही सुठो आहे, ख़ासि करे तव्हां जी कंपेरिंग आहे तव्हांजी हिन में उहा बि क़ाबिल तारीफ़ आहे। ऐं हीअ जेका क्रीम आहे हीअ त पंहिंजे वटि पाण बिल्कुलु लाजवाब आहे, वेरी गुड आहे, वी आई पी प्रोडक्ट आहे, ज़बरदस्त आहे। हिन जो रिज़ल्ट जेको आहे त तमामु बहितरीन आहे, दाग़ दबा ख़तमु करे पियो, उस जे नुक़सानकार शुआनि खां बचाए पियो, ऐं उन खां अलावा कुदरती गिलो बि ॾिए पियो, ज़बरदस्त आहे। ऐं वधंदड़ उमिरि जा असरात जेके आहिनि उन्हनि ते बि बिल्कुलु कंट्रोल आहे हिन जो। ऐं वी वी आई पी रिज़ल्ट आहे सफ़ा भली क्रीम आहे, क़ाबिल इस्तेमालु आहे। ऐं हिन महिल तव्हांजे प्रोग्राम ॿुधनि पिया अब्दुल जब्बार मीराली, तनवीर मीराली, साजन मीराली, ऐं नंढो अलीदर मीराली आहे, मुमताज़ मीराली। ऐं भाउ हिन जी क़ीमत जेको आहे न हाणे 350 रुपया थी वई आहे, उन खां घटि कोन थी मिले। असांजे शहर लाड़काणे में जेका शाही बाज़ार आहे उन में हीअ अवेलेबल आहे, जॾहिं वञ तॾहिं मिले पई थी। ऐं मां पंहिंजे प्यारे भाउ असांजो ओठ वली महमद निवासी आहे ऐं डिस्ट्रिक्ट समीरपुर ख़ासि असांजो इम्तियाज़ अली भाउ, परवेज बंगलाणी साहिबु आहे, जावेद बंगलाणी साहिबु आहे, नंढो बिलाल बंगलाणी आहे, उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारा अस्सलामु अलैकुम या अली मदद।
0: वालेकुम अस्सलाम वाला अली मदद भाउ, तव्हांजी महिरबानी यार, तमामु प्यारो फीडबैक तव्हां ॾिनो ऐं तव्हां क़ीमत बि मूंखे ॿुधाई 350 रुपया हाणे थी वई आहे, यानी 20 रुपया वधी वई आहे। ख़ैरु आहे त बाबा तमामु प्यारी प्रोडक्ट आहे, ऐं मीराली अशरफ मीराली साहिबु जेका इस्तेमालु कई आहे, बाक़ाइदा तौर ते पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कई। हाणे इट्स अप टू यू, तव्हां इन्हनि जे ऐं इन खां अलावा जेके काफ़ी सारा एक्सपीरियंस असां सां शेयर कनि पिया हेमे ब्यूटी क्रीम इस्तेमालु करे, तव्हां उन जो केतिरो फ़ाइदो वठो पिया इहो वरी अव्हां जे मथां आहे। ऐं हेमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम हर फर्द लाइ, यानी अधा हुजनि या अधड़ी हुजनि, हर टाइप जी स्किन लाइ यकसां मुफ़ीद आहे। तव्हां इनखे आज़माए सघो था, ऐं विद इन 7 डेज तव्हां इन जो रिज़ल्ट महसूसु कंदव। तव्हां पाण चवंदव यार बाबर भाउ 20 त छा भले 500 बि वधाइनि, असां तॾहिं बि वठंदासीं, अहिड़ी प्यारी प्रोडक्ट आहे हेमे ब्यूटी क्रीम, छाकाणि त हेमे हेमे आहे। ठीकु आहे, अचो त तव्हांखे गानो ॿुधायां अहमद मुगल जी आवाज़ में तमामु प्यारो प्यारो, ऐं इंजॉय करायां। ॿुधो ऐं मूंसां गॾु रहिजो पूरे 8 वॻे ताईं।

0: ठीकु आहे दोस्तों, हींअर मां लाइव कॉलर जी तरफ हलंदुसि ऐं ॾिसूं था लाइन ते कहिड़े केरु आहिनि. हाणे नो वॉइस नोट्स, ठीकु आहे? फर्दर मां वॉइस नोट्स शामिल न कंदुसि, जस्ट लाइव कॉल्स. अस्सलाम वालेकुम.
1: वालेकुम अस्सलाम.
0: साईं केरु था ॻाल्हायो? शहज़ादो सोरेड़ो साहब, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अलाह जो शुक्र आहे. शहज़ादो साहब, म्यूज़िक प्ले कई आहे कहिड़े गाने जी? आहे अबोल मारे छॾियो. कहिड़ो ज़िलो आहे तव्हांजो? अच्छा, परे आहे. ठीकु आहे, चलो ठीकु आहे, मां गानो थो तव्हांखे ॿुधायांव. ठीकु
1: आहे,
0: ओके सरोड़ो साहब, तव्हांजी महिरबानी. ऐं प्रोग्राम में शामिल थिया. अच्छा, जिन वटि नशियात घटि अचे पई त उहे फेसबुक ते बि ॿुधी सघनि था. GAFM असांजो पेज आहे, उते लाइव मां अचां पियो. अस्सलाम वालेकुम.
2: वालेकुम.
0: अदा केरु था ॻाल्हायो?
2: जी जी
0: जी जी, केरु था ॻाल्हायो भा?
2: इस्माइल जेतो थो ॻाल्हायां, शिकारपुर खां.
0: इस्माइल, छा हाल
2: आहे?
0: अलाह जो शुक्र आहे. सी थिए ई थो इस्माइल? हा
2: हलो
0: इस्माइल, आवाज़ नथो अचे मुंहिंजो? अच्छा ॿुधाए, कहिड़ो म्यूज़िक आहे, कहिड़े गाने जो आहे, कहिड़ो गानो आहे, भला ॿोल कहिड़ा आहिनि? हल ठीकु आहे, महिरबानी अदा इस्माइल. ओके त इस्माइल वटि मूंखे लॻे पियो सी ॾाढो हुयो, त मुंहिंजो ध्यानु सीअ खां बचण जे पासे में वियो. बहरहाल का ॻाल्हि कोन्हे अदा इस्माइल, ॾाढी ख़ुशी थी तव्हां मूंखे जॉइन कयो. सो हिकिड़ो ॿियो कॉलर शामिल कयूं पिया, ॾिसूं था लाइन ते कॾहिं केरु आहिनि. अस्सलाम वालेकुम. अस्सलाम वालेकुम. यार मुंहिंजो आवाज़ अची वियो पियो? सही थो हुजे फोन ते आवाज़?
2: जी जी.
0: सफ़ा VIP.
2: VIP.
0: नालो ॿुधायो. इम्तियाज़. हा, छा हाल आहे इम्तियाज़ भाउ?
2: अमन ख़ैर.
0: अॼु फर्स्ट टाइम पाण फोन ते बि ॻाल्हायूं, ईअं न?
2: जी जी, फर्स्ट
0: चलो अॼु तव्हांजी कॉल लॻी आहे, कीअं पियो लॻे प्रोग्राम? ऐं हेमे ब्यूटी क्रीम जो छा रिज़ल्ट आयो आहे?

0: It's 9:15 a.m. This time check is brought to you by
1: White-ish Beauty Cream, Glowing Skin Jo Raaz, a product by Biocon International Pakistan.
2: Madam, तव्हांखे तव्हांजे क्लास ताईं वठी वञा. हे आहे तव्हांजी क्लास.
3: कॾहिं ईअं थींदो आहे त ॿारनि जे सिखण समझण जी सलाहियत महदूद लॻंदी आहे.
4: अस्सलाम अलैकुम बारो.
3: मसालो तालीम न पर खुराक में ज़रूरी ग़िज़ा जी घटिताई हूंदी आहे.
4: तव्हांजो छा नालो आहे?
2: मैडम, तव्हां स्कूल ऐं ॿारनि जो हाल ॾिसी परेशान थी वियो. पढ़ाई में बिल्कुलु हुननि जी दिलि न आहे लॻंदी. बार बार फेल थींदा आहिनि.
4: तव्हां पंहिंजो लंच बॉक्स ॾेखारियो. हिते कंहिंखे हिननि जो ख़्याल ई न आहे आयो. ॿारो, अॼु खां असां हिकु नओं सिलसिलो शुरू कंदासीं. असां सिखंदासीं त सिहतमंद खाधो कहिड़ो हूंदो आहे. छा ठाहियो अथई अहमद?
3: متوازن غذا مہانگی نہ ہوندی بہترین غذا بارن جو بہترین مستقبل ہی پیغام کش فاؤنڈیشن اے کینیڈین گورنمنٹ جی طرفا پیش کیو ویو
5: بہجو شہر بہجو گھر سکرنٹ اے سکرنٹ جو آواز
6: جی ایف ایم 90.8